स्मात नाद विस्मात वेद विस्मात जीव विस्मात ते विस्मात रूप विस्मात रंग विस्मात नाग सृजन विस्मात पवन विस्मात पानी विस्मात अग्नि खिले बड़ानी विस्मात धरती विस्मात पानी विस्मात सात लगे प्राणी विस्मात संयोग विस्मात वियोग विस्मात भोग विस्मात भोग विस्मात